0: हि सहसे हियाति
1: अतिरेकवत्सुतं जीवतो अतिरेकवत्सुतं जीवतो अतिरेकवत्सुतं जीवतो दीर्घायुको होतु अरोगो होतु दीर्घायुको होतु अरोगो होतु सुखितो होतु परमिन्ध महाराजा सिद्धि इच्छं सिद्धि तम्मं सिद्धिलाभो च यो नित्यं प्रमेद्ध महाराज वरत्स भवतु सर्वथा। खो थवाय प्रभो।